0: Centre, Mighty Five. East, West, 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
4: कसं काय मंडळी?

मंडिहू नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑन ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी नऊ ते

10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे विसाते ते संदे आपलं विकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोच म्हणजे हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरेंज फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि म्हणजे हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कुणाचं वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे कुठले निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदा संकोच करायची नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल आणि मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस फोन सुद्धा करा ऑन का सौंदर्यात स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी प्रति वीकेंड चालू आहे म्हणजे हो आज रविवार 4 ऑक्टोबर आहे ऑक्टोबर महिन्याचं पहिलं वीकेंड आहे तेव्हा त्याच्या पुरेपूर आनंद आणि आस्वाद घ्यायचा आहे आम्ही साथ देणार आहोत 10 पर्यंत कार्यक्रमाचे शुभारंभ करणार आहोत आदर्श शिंदे आणि साधी कलाकारांची मधुर आवाजात ऐकूया जाऊया ठेत पंढरीला नाचतो माझा पांडुरंग आस्वाद घेऊया

0: मंडली
1: कसं काय मंडली
2: कसं काय मंडली
3: कसं काय मंडली
4: कसं काय मंडली
5: The best songs on the radio. This is my only favorite station.
6: RM3 Manoranjan Radio.

रसिकमंडळी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. ऑरियन फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. सर आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो विशेषतः अप्रतिम गाणं आहे, नतरंग मूवी मधलं गाणं आहे, खेल मांडळा. म्हणजे असं म्हणतो की असं म्हणतात की जीवनामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे, कारण कधी आपलं वेळ येणार आहे आपल्यालाच माहीत नाही. कारण हा खेळ जो असतो ना सगळं देवाच्या हातामध्ये आहे, खेळ मांडलेला आहे. आस्वाद घेऊया हे अप्रतिम गाणं आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फॉर सर्व देवजी परिवार ऑफ कॉम्बिनवा. तसेच दोन मुलीचे आहे आनसे आयुषी पती आनंद. शुभेच्छा पाठवत आहे प्रीती देवजी ऑफ कॉम्बिनवा. थँक्यू फॉर ट्युनिंग ऑरियन फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम.

0: ते कसे सा
1: एनडीएस मध्ये कधी कधी वीकेंडचा आरंभ तर हळूवारपणे करायचा आहे, अगदी हळूहळू वीकेंडचा आस्वाद घ्यायचा आहे. सकाळी सकाळी रोहन प्रधान आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाज आता ऐकूया. सांग

रसिक मुनुवा संगीतमय कार्यक्रम चालू असते हुई आपले सगळ्यांचे एंटरटेनमेंट साठी 9 to 10 AM नितिन बरोबर कार्यक्रम आहे. एवढी सारी रियन संदे आपलं वीकेंड एकदम लाईव्ह भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत. बेला शिंदे यांची समुद्र आवाजात अप्रतिम गाणं आहे ही जवानी कच्ची, आणि कुठे असाल तुम्ही, गच्चीवर असाल तुम्ही, या गीताचा आस्वाद तुम्ही घ्या. ही जवानी कच्ची.

रसिक म्हणू जीवनामध्ये कुठल्या परिस्थितीत असो प्रगती मार्गावर चालायचं आहे, पुढे पुढे जायचं आहे, माघारी गायचं नाही. अजय गोगावली आणि आनंदी जोशी यांचे समुद्र आवाज आता आता थांबायचं नाही बरं का. अप्रतिम गाणं आहे आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू आतुलीना. आज यांचं वाढदिवस आहे तेव्हा ऑब्रेम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. शुभेच्छा पाठवत आहे पती अनिराव दाकोजी, आई माला, भाऊ संजीव, वहिनी मालिनी, भाच्या ज्या आहेत मयुरेश, भाची तुषिका आणि सर्व बालू आणि दाकूजी परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. यांच्यासाठी स्पेशल गाणं आहे आता थांबायचं नाही बरं का.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.

आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरेंज फ्री. कसं काही मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. अभी सादरी आणि संध्या आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सुमंडी हो वॉल्यूम वाढवायचं आहे, बरोबर गाऊ शकता नाचू शकता, कारण म्हणजे हो एक्झॅक्टली 9:30 वाजता एफ एम वर हाफ एन आवर टू गो. एन्जॉय करायचं आहे, फुल टू धमाल करायचा आहे. अर्धा तास राहिलेल्या कार्यक्रमासाठी सो मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250-6200 वर, नाहीतर फोन सुद्धा करा ऑन कॅच साऊंड देऊ संजीस. बॅक टू द ओल्डीज आपल्या सगळ्यांसाठी अभिजित सावंत आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात रुपेरी वाढवतो.

0: काय मंडळी
1: कसं काय मंडळी
2: कसं काय मंडळी कसं काय मंडळी
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.

रसिक मनु साक्षी होलकर यांच्या समोर आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. हिरी मोती आणि विशिष्ट या गीताची मागणी केलेली आहे. फो सो रागिनी बाबाजी ऑफ कात्रुभुवन मागच्या बुधवारी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सो अनेक अनेक शुभेच्छा ऑरेंज फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने. सो शुभेच्छा पाठवित आहे मुलगी क्रीती कृषिका यांचे सुद्धा वाढदिवस होता त्याच दिवशी, तेव्हा अनेक अनेक शुभेच्छा. फ्रॉम किशन प्रेषणा कात्रुभुवन अंजिता नीरा फ्रॉम लामारी आणि सर्व परिवार या दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. आस्वाद घेऊया हिरे मोती.

पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची,

0: खूप लोक सुट्टीमध्ये असणारच, तुम्ही याचा आस्वाद घेता घेता गरम गरम चहा पकोडी तर व्हायलाच पाहिजे सकाळी सकाळी. आणि यज्ञच या गीतामध्ये उल्लेख झालेला आहे की पावसाचं खूप आवश्यकता आहे, ज्याची खूप आवश्यकता आहे मॉरिशसमध्ये. तेव्हा प्रार्थना करूया रोहित रहूत यांच्या समुद्र आवाजात आस्वाद घेऊया गच्ची.
1: मित्रांच्या पार्ट्यांमध्ये आणि थंडीच्या गाठ्यामध्ये सगळीकडे तू दिसतेस, हे जग खूप छोटं वाटतं, त्यात तू नसतेस, साले ब्लँकेट खूप मोठं वाटतं.

येस म्हणजे आपलं विकेट एकदम जास्त लय भारी करण्यासाठी हे स्पेशल गाणं आहे. शेकी शेकी इन द व्हॉइस ऑफ संजू राठोड. आणि घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा रेडिओचे वॉल्यूम वाढवा तुम्ही. बरोबर गाऊ शकता, नाचू शकता. प्रथम वीकेंड आपल्या सगळ्यांसाठी सुमारे 20 मिनिटं राहिलेल्या कार्यक्रमासाठी, सो एन्जॉय दिस सॉन्ग.

मंडू रोहित राहुत आणि सोनाली सोनवणी यांचे समुद्र आवाजात पुढचं गीत याचा आस्वाद घेऊया. मराठी ठेका आहे, मराठी कार्यक्रम चालू आहे, मराठी गीतांचं बहर चालू आहे, तेव्हा हे गाणं तर व्हायलाच पाहिजे मराठी ठेका. तेव्हा या गीताची मागणी केलेली आहे फॉर भाच्या कुणाल गोविंद ऑफ मोचीदा तसेच तू भाची दीक्षा बाऊ ऑफ रिव्य देजांगी. या दोघांचा वाढदिवस साजरा होणार आहे. तर कुणालचा वाढदिवस 6 ऑक्टोबरला आणि दीक्षाचा वाढदिवस तर 7 ऑक्टोबरला. आवडेन फ्री आणि कसं काही मंडळ कार्यक्रम या दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. हॅपी बर्थडे टू यू बोथ. तसेच शुभेच्छा पाठवत आहे मावशी प्रेमा उमाजी, मावसा विकास, चुलत भाऊ जो आहे दिव्येश ऑफ ग्लेन पार्क, आणि तर शुभेच्छा पाठवित आहे सर्व गोविंद भाऊ तसेच उमाजी आणि हुरपा परिवार. या दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. मराठी ठेका आस्वाद घेऊया.